वह्नये दैत्यद्रुमकुठाराय नमस्ते शूलपाणये महादनुजनाशाय नमस्ते परमेश्वर अंबिकापतये तुभ्यं नमः सर्वास्त्रधारक नमस्ते पार्वतीनाथ परमात्मन महेश्वर नील

उपाय दैत्यचक्र विमर्दिने नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च सहस्रमूर्तये तुभ्यं सहस्रावयवाय च धर्मरूप

तन्हये दैत्यद्रुमकुठाराय नमस्ते शूलपाणये महादनुजनाशाय नमस्ते परमेश्वर अम्बिकापतये तुभ्यं नमः सर्व

रूपाय दैत्यचक्रविमर्दिने नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च सहस्रमूर्तये तुभ्यं सहस्रावयवाय च धर्मरूपाय।

ब्रह्मगाय नमस्तुभ्यं ब्रह्मणे ब्रह्मजाय च तपसे ते नमस्त्वीश तपसा फलदायिने स्तुत्याय स्तुतये नित्यं स्तुतिसं।